0: ആകാശവാണി സമയം 5 മണി.
1: ഹേ ആകാശവാണി കാ തിരുവനന്തപുരം കേന്ദ്ര ഹേ ആജ് കെ ഹിന്ദി പ്രസാരൺ മേ ആയേ സുൻതേ ഹേ വൈഷ്ണവി ബി കെ വാർത്ത കൃത്രിം ബുദ്ധിമത ഭവിഷ്യ ഓർ സംഭാവനയേ.
2: അധികാംശ ലോക് കൃത്രിം ബുദ്ധിമത്താ സെ പരിചിത് ഹെ ക്യൂങ്കി യഹ് വിഭിന്ന ക്ഷേത്രോ മേ കൈ നവാചാരോ കോ ഗതി ദീ ഹെ. ചാറ്റ് ജിപിടി കെ ഉദയ കെ ബാദ് സെ യഹ് ലോഗോ കി ചേതനാ മേ പ്രവേശ് കർ ചുക്കാ ഹെ. ഇസ്കി വ്യാപകതാ കോ പൂരി തരഹ സെ സമജ്നേ കെ ലിയേ ഹമേ യഹ് സമജ്നാ ഹോഗാ കി എഐ കാ വ്യാപക നാം ഹെ ജോ കമ്പ്യൂട്ടറോ കി ഉൻ സർജനാത്മക കാര്യോ കോ കർനേ കി ക്ഷമതാ കോ ദർശാതാ ഹെ. ജൈസെ കി സോച്നാ സീഖ്നാ സമസ്യ സമാധാൻ കർനാ और निर्णय लेना जिनके लिए मानवीय बुद्धिमत्ता की आवश्यकता होती है. वर्तमान समय कृत्रिम बुद्धिमत्ता का समय है. विकास को गति देने और लोगों को बेहतर सुख सुविधाएं उपलब्ध करने के लिए प्रत्येक क्षेत्र में अत्याधुनिक तकनीक का भरपूर उपयोग किया जा रहा है. कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तकनीक है जिसका प्रयोग आज शिक्षा स्वास्थ्य वाणिज्य मनोरंजन परिवहन आदि अनेक क्षेत्रों में हो रहा है. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रौद्योगिकी विज्ञान की एक ऐसी शाखा है जिसके अंतर्गत मशीनें ही इस प्रकार से व्यवहार करती हैं जिस प्रकार से मानव अपनी बुद्धिमत्ता का उपयोग करता है. इसका अर्थ यह है कि मशीनें जब समय और परिस्थिति इत्यादि के विश्लेषण के बाद कोई निर्णय लेती हैं तो मशीन की इस अवस्था को कृत्रिम बुद्धिमत्ता कहा जाता है. आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंप्यूटर साइंस का सब डिविजन है और इसकी जड़ें पूरी तरह से कंप्यूटिंग सिस्टम पर आधारित है. इसका अंतिम लक्ष्य ऐसे उपकरणों का निर्माण करना है जो बुद्धिमानी से और स्वतंत्र रूप से कार्य कर सके और मानव श्रम को कम कर सके. कृत्रिम बुद्धिमत्ता की कई